0: हेलो हेलो ओके कारे निन्नो मुकुरु गुंजे का लोकफुना कुआ नो तो गेरे मुको ना ये स्मॉल टाइम omusajja wa at 41
1: at 41 wachaliko
0: musajja
1: wa pate nyobana
0: kali nsonga bwezi tubuziri abuna dechika ziri muenda okumaliriza show kusawu wanyanja kuma kwa sabana faba katemba kebye mizanyo bamita ombebezi tuja kubera na isaidi tuja kuba ingira wo tuja kumulika wo tukera kumufunisa wayo na